ती आडवेसवे मलाईकतुं मी प्रोग्राम प्रोग्राम गामी गेनेस्तेनी मातिवेरवेगें वा मलाईकतुं अदि मलकूती आलम मी फोतु गाहिमिने मालुमात मी फोय दिवेहबा तर्जमा कोरेपी डॉक्टर इकराम अब्दुस सत्तार मी डॉक्टर उमर सुलेमान अलाश्कर आरपी बहुनले वाफावा आलमुल मलाईकतुल अब्रार मी फोतुगे दिवेह तर्जमा फोतु गाहिमिने आयत का हदीस द विदार वेदेवी अलकारी फिराक मोहम्मद